आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन।

0: उत्पादन राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित आता सविस्तर बातम्या भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे पुणे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ अहिल्यानगर आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर सोलापूर जळगाव सांगली सातारा नांदेड भंडारा गोंदिया नाशिक अमरावती धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सक्लुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्य पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली ही परीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोह खनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातले सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे, असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरुकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं, असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM गोल्ड. तो चलिए फिर सुनवाती हूँ आपको एक और गोल्डन क्लासिक. आवाजें हैं आशा जी और रफीस साहब की और फिल्म का नाम है हम सबका जाना पहचाना, कश्मीर की कली.

0: FM Gold, खरा सोना।
1: 100.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। मनस्पर्शी कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि मनस्पर्शी कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली। शुभ सकाळ।

सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातल्या या गाण्यासह आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमाची सुरुवात तर एकदम बहारदार झालेली आहे आणि आता यापुढचे तीन तासही अशाच छान छान गोष्टी, छान छान गाणी आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पा, माहिती, मनोरंजन असं सगळं भरगच्च तुमच्यासाठी असणार आहे. तर आजच्या कार्यक्रमांमध्ये काय काय असणार आहे त्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगते. आज दुपारी 12 वाजता रंजक सफर हा जो आपला कार्यक्रम असतो, तर या कार्यक्रमामध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रंजक सफर आपण करणार आहोत. त्याआधी सकाळी 11 वाजता युवा तरंग या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मंदार आपटे यांची मुलाखत असणार आहे. आपली आरजे मैत्रीण दुहिता सोमणखेर हिने घेतलेली या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकू शकणार आहोत. आणि त्याआधी म्हणजे आत्ता मनस्पर्शीमध्ये काय आहे, तर शुक्रवार आहे आज, त्यामुळे मनस्पर्शीमध्ये आज चित्रपटांशी संबंधित असा एक विषय असणार आहे. तो विषय नेमका कोणता असणार आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी एक छानसं गाणं तुम्हाला ऐकवते, लय भारी या चित्रपटातलं. ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

100% एक मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही तुम्ही ऐकताय आपल्या आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आज काय असणार आहे त्याविषयी सांगेन असं मगाशीच मी तुम्हाला म्हटलं होतं. तर आता सुट्ट्या संपून शाळा सुरू झालेल्या आहेत. पाहुणे मंडळीसुद्धा आपापल्या घरी परतलेली आहेत आणि थोड्या काळासाठी घरी येणारे पाहुणे जसा आपल्याला आनंद देतात तसेच एखाद्या चित्रपटामध्ये ना खरं सांगायचं तर पाहुणा कलाकार म्हणून दिसणारे जे कलाकार असतात तेसुद्धा आपल्याला सरप्राईज देतात, आनंद देतात, मजा आणतात. आणि म्हणूनच आजच्या मनस्पर्शीमध्ये आपण बोलणार आहोत अशा काही चित्रपटांविषयी ज्या चित्रपटांमध्ये एखादा कलाकार हा पाहुणा कलाकार म्हणून सहभागी झालेला असेल. आणि अशा चित्रपटांविषयी तुम्हाला काही माहिती असेल, तुमच्या पाहण्यात असे काही चित्रपट आले असतील की ज्यात एखादा कलाकार पाहुणा कलाकार म्हणून सहभागी झालेला आहे, तर त्या कलाकाराविषयी त्या चित्रपटाविषयी तुम्हीसुद्धा कार्यक्रमात नक्कीच सांगू शकता. 022-45-15-41-34 किंवा 022-45-41-35 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. आत्ता लगेच तुम्हाला ऐकवते अक्का या चित्रपटातली एक रचना. आणि तुम्हाला माहितीच असेल की ह्या चित्रपटामध्ये पाहुणे कलाकार म्हणून द ग्रेट अमिताभ बच्चन आणि जया बच्चन सहभागी झाले होते. आणखीनही आपण अशा चित्रपटांविषयी बोलणार आहोत, छान छान गाणी ऐकणार आहोत, त्यासाठीच ऐकत रहा 100% 1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही FM गोल्ड.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे। आजच्या मनस्पर्शी कार्यक्रमात आपण बोलतोय अशा चित्रपटांविषयी ज्या चित्रपटामध्ये एखादा अभिनेता किंवा एखादी अभिनेत्री पाहुणा कलाकार किंवा पाहुणी कलाकार म्हणून सहभागी झालेली आहे। कारण काय असतं की संपूर्ण चित्रपटाचं कथानक, त्यात असलेले वेगवेगळे कलाकार, या सगळ्यांमध्ये आपण अगदी गुंग झालेले असतो, गुंतून गेलेले असतो, आणि अशामध्ये अचानकपणे एखाद्या आपल्या आवडत्या कलाकाराचं आगमन पडद्यावर झालं, काही काळासाठी किंवा काही क्षणांसाठी का होईना, पण त्या आपल्या आवडत्या कलाकारांनी त्या चित्रपटामध्ये आपल्याला पडद्यावर दर्शन दिलं की फार छान वाटतं। एक सरप्राईज एलिमेंट त्यात असतो, आश्चर्य वाटतं, आनंद होतो आणि एकंदरीतच खूप मजेदार असा हा अनुभव असतो। त्यामुळे असे काही चित्रपट तुम्हालाही माहीत असतील की ज्यात पाहुणा कलाकार म्हणून एखादा कलाकार अवतीर्ण झालेला आपल्याला दिसतो, तर त्या चित्रपटांविषयी, त्या कलाकारांविषयी जरूर मला सांगा। 022-45-15-41-34 किंवा 022-45-15-41-35 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक। आपल्याला फोन केला होता सुहास पांडे यांनी आणि त्यांनी सांगितलं की छोटी सी बात या हिंदी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन पाहुणे कलाकार म्हणून दिसतात, तर खरंच खूप छान गोष्ट आहे। फक्त मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की शक्यतोवर मराठी चित्रपट तुम्हाला असे आठवत आहेत का बघा, की ज्यात आपण एखाद्या कलाकाराला पाहुणा कलाकार म्हणून पाहिलेलं असतं। त्यानंतर सुनीता यांनी फोन केला होता, त्यांनी भिंगरी या चित्रपटाचा उल्लेख केला, त्यात रेखा जी सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्यावर चित्रित झालेली एक लावणी आहे आणि हा चित्रपटही खूप पाहण्यासारखा आहे। आणि अर्थातच हे जे रेखा यांनी केलेलं लावणी नृत्य आहे ते तर अगदी सगळ्या चित्रपट रसिकांच्या आणि संगीतप्रेमींच्या सुद्धा मनात ठसलेलं असंच आहे। तर असे काही पाहुणे कलाकार असलेले चित्रपट तुम्हाला माहीत असतील तर जरूर सांगा आणि ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड।

मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आजच्या मनस्पर्शीमध्ये आपण अशा चित्रपटांविषयी बोलतो आहोत ज्या चित्रपटांमध्ये कोणीतरी पाहुणा कलाकार आपल्याला दिसलेला आहे किंवा पाहुणे कलाकार असलेला असा एखादा चित्रपट आहे त्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात बोलतो आहे. आणि मगाशी मी उल्लेख केला रेखाजींनी लावणी नृत्य केल्याचा आणि त्या चित्रपटाचं नाव भिंगरी असं मी सांगितलं होतं, पण आत्ता जी लावणी तुम्हाला ऐकवली कुठं कुठं जायचं हनीमूनला जी रेखाजींवर चित्रित केली आहे तर ती फटाकडी या चित्रपटातली आहे. आणि ही गोष्ट आपल्या श्रोत्यांपैकी मिलिंद टिपणेस यांनी मला निदर्शनास आणून दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहेत. आणि मिलिंद टिपणेस यांनी आणखीन एका पाहुण्या कलाकाराचा उल्लेख केला, त्या चित्रपटाचाही उल्लेख केला, त्याविषयी तुम्हाला थोड्या वेळात ते सांगतेच. पण आपल्याला मंगेश दामले यांनी फोन केला होता आणि त्यांनी नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटामध्ये आपल्याला पाहुणे कलाकार दिसतात तर रीमा अभिनेत्री रीमा ह्या आपल्याला पाहुण्या कलाकार म्हणून दिसतात आणि त्याबरोबरच सोनू निगम हे सुद्धा आपल्याला पाहुणे कलाकार म्हणून त्यात दिसतात. त्यांनी गायलेलं एक गाणं सुद्धा चित्रपटात आहे जे अत्यंत लोकप्रिय झालंय, तर तेच गाणं आता तुम्हाला ऐकवते. ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: 100% एकमेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आज मनस्पर्शीमध्ये आपण पाहुण्या कलाकारांविषयी बोलतोय, अशा चित्रपटांविषयी बोलतोय ज्या चित्रपटांमध्ये पाहुणे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि मगाशी मिलिंद टिपणीस यांचा जेव्हा फोन आला होता तेव्हा त्यांनी गंमत जम्मत या चित्रपटाचा उल्लेख केला. सतीश शाह यांचा एक छोटासा रोल किंवा छोटीशी भूमिका आपल्याला त्या चित्रपटामध्ये पाहायला मिळते. आणि संतोष तुपचंद्रे यांनी फोन केला होता, त्यांनीसुद्धा या चित्रपटाचा आणि सतीश शाह यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. तसंच त्यांनी आणखीन ही गोष्ट सांगितली जी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, ती म्हणजे ह्या चित्रपटामध्ये एक गाणं सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता किशोर कुमार यांनी गायलेलं आहे. हे गाणं अनुराधा पौडवाल यांच्याबरोबरचं हे तर अत्यंत लोकप्रिय आहे आणि आपण अनेकदा ते गाणं ऐकत असतो, तरीसुद्धा ते गाणं ऐकल्यानंतर एक मस्त अशी एनर्जी आपल्यामध्ये येते. तर अशाच छान एनर्जेटिक गाण्यांनी युक्त असा आजचा आपला कार्यक्रम असणार आहे आणि त्या जोडीलाच आपण बोलतो आहोत चित्रपटातल्या पाहुण्या कलाकारांविषयी. तुम्हाला असे काही चित्रपट माहीत असतील ज्यात पाहुणे कलाकार म्हणून काही सुप्रसिद्ध कलाकार सहभागी झालेले आहेत तर त्याविषयी जरूर सांगा. 02245151434 किंवा 02245151435 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक.

100% एकमेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड प्रसारण सेवा. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आज आपण पाहुण्या कलाकारांविषयी, चित्रपटांविषयी, अशा चित्रपटांविषयी बोलतोय की ज्यात पाहुणे कलाकार म्हणून काही प्रसिद्ध कलाकार सहभागी झालेले आहेत. आणि आपल्याला मंगेश दामले यांनी फोन केला होता, तर तेव्हा त्यांनी वेड या चित्रपटाचा देखील उल्लेख केला होता. एका गाण्यामध्ये सलमान खान यांनी भूमिका केली आहे, किंवा म्हणजे गेस्ट अपेअरन्स आहे, पाहुणा कलाकार म्हणून ते सहभागी झाले आहेत. तसंच उषा देसाई यांनी फोन केला होता, त्यांनी लय भारी या चित्रपटाचा उल्लेख केला, त्यातही सलमान खाननी पाहुणा कलाकार म्हणून काम केलं आहे. त्यानंतर मौसंबी नारंगी या चित्रपटामध्ये मौसमी चॅटर्जी यांच्यावर चित्रित झालेली एक लावणी आहे असं त्यांनी सांगितलं. शिवाय भन्नाट भानू या चित्रपटामध्ये जितेंद्र यांच्यावर चित्रित झालेलं एक गाणं आहे असंही उषा देसाई यांनी सांगितलं. आणि असे वेगवेगळे कलाकार ज्यात पाहुणे कलाकार म्हणून सहभागी झाले आहेत अशा काही चित्रपटांचा त्यांनी उल्लेख केला. तुम्हाला सुद्धा असे काही चित्रपट माहीत असतील ज्यात पाहुणे कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर त्याविषयी जरूर सांगा. 02245151434 किंवा 02245151435 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. आणि आता लगेच तुम्हाला ऐकवते भन्नाट भानू या चित्रपटातली रचना उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातली. शांताराम नांदगावकरांचे शब्द आहेत आणि राम कदम यांचं संगीत आहे. ऐकत रहा एफ एम गोल्ड.

0: नमस्कार, मी प्रियांका बर्वे. नाट्यगीत, भावगीत आणि चित्रपट गीतांचा सुरेल ठेवा अनुभवा FM गोल्डवर.
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची

झालेलं दिसतं सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यावर. आणि तेव्हा जेव्हा तो चित्रपट प्रदर्शित झाला होता तर तेव्हा त्या चित्रपटातलं ते गाणं म्हणूनही आणि चित्रीकरणासाठी सोनाली बेंद्रे यांच्या अप्रतिम अशा अदाकारीसाठी नृत्यासाठी अत्यंत गाजलं होतं. तेच गाणं तुम्हाला ऐकवते. ऐकत रहा FM गोल्ड.

नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या। ऐकत रहा FM गोल्ड।

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: मनस्पर्शी कार्यक्रमात आपण आज अशा चित्रपटांविषयी बोललो ज्यात पाहुणे कलाकार म्हणून काही कलाकार सहभागी झालेले आहेत. आणि आपल्याला शीतल कुलकर्णी यांनी हमाल ते धमाल या चित्रपटाविषयी सांगितलं. अनिल कपूर त्यात पाहुणे कलाकार आहेत. स्वाती पित्रे यांनी आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटाचा उल्लेख केला. सूर्यकांत, गणेश सोळंकी आणि धुमाळ यांचा उल्लेख केला. त्यानंतर सुनीता व्यवहारे यांनी सुद्धा फोन केला होता. गायत्री बाबल यांनी सांगितलं की अष्टविनायक या चित्रपटात जे अष्टविनायकांचा महिमा सांगणारं गाणं आहे तर त्यात बरेच पाहुणे कलाकार, प्रसिद्ध कलाकार आपल्याला दिसतात. त्यानंतर आपल्याला फोन केला होता प्रकाश कुलकर्णी यांनी. त्यांनी देऊळबंद या चित्रपटाचा उल्लेख केला. रवींद्र महाजनी हे त्यात पाहुणे कलाकार म्हणून दिसतात असं त्यांनी सांगितलं. तसंच शशांक यांनी फोन केला होता. त्यांनीसुद्धा देऊळबंदचा उल्लेख केला आणि त्यात सुनील बर्वे यांची भूमिका छोटीशीच आहे पण ती त्यांना खूप आवडली असं त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या चित्रपटांविषयी ज्यात पाहुणे कलाकार म्हणून काही कलाकार सहभागी झाले आहेत त्याविषयी कळलं. त्यानंतर पोस्टर बॉयज या चित्रपटामध्ये रोहित शेट्टी यांनी पाहुणे कलाकार म्हणून आपलं योगदान दिलेलं आहे. झपाटलेल्या चित्रपटात रामदास पाध्या आपल्याला काही क्षणांसाठी दिसतात आणि बाकीच्या चित्रपटांविषयी तर आपण बोललोच आहोत. तर अशा पद्धतीने मनस्पर्शीचा हा जो सगळा प्रवास आहे तो पाहुण्या कलाकारांच्या सोबत आता संपन्न झालेला आहे. मनस्पर्शी कार्यक्रमाची आत्ता सांगता होत असली तरी अगदी थोड्याच वेळात युवा तरंगमध्ये पुन्हा आपण भेटूया. ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

0: FM Gold, खरा सोना।
1: 100% एक मेगा हर्ट्जवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। युवा तरंग कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे आणि युवा तरंग कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मंदार आपटे यांची आपली आरजे मैत्रीण दुहिता सोमण खेर हिने घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आता आपण ऐकणार आहोत, तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड।
2: श्रोते हो, ऐकूया आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर मंदार आपटे यांच्याशी दुहिता सोमण खेर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला।
3: श्रोते हो, एकदा एका साधारण सभागृहामध्ये ध्यानधारणेचा एक वर्ग सुरू होता आणि त्या वर्गात वेगवेगळ्या वयाची वेगवेगळ्या स्तरांमधली माणसं एकत्र जमलेली होती। कोण असतील ती माणसं? तर शिक्षक होते, विद्यार्थी होते, डॉक्टर्स होते, पेशंट्स होते, एवढंच नाही तर या सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, गुन्हेगार आणि गुन्ह्यांचे बळी असे सगळेजण एकत्र मेडिटेशन करत होते। ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण मी काही एखादी काल्पनिक किंवा रचलेली गोष्ट सांगत नाहीये। जगाच्या इतिहासात योग किंवा मेडिटेशन साधनेच्या इतिहासात घडलेली ही एक खरी घटना आहे। अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये पण असं घडलंच कसं आणि का, पुढे काय झालं हे सगळं जाणून घ्यायचंय ना? मग त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आत्मिक शांती आणि शांतीपूर्ण जीवनासाठी कार्य करणारे मंदार आपटे आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी इथे हजर आहेत। नमस्कार, तुमचं स्वागत आहे FM गोल्ड वाहिनीवरती।
4: नमस्कार। तुझं हे बोलणं आणि तुझं इंट्रोडक्शन ऐकून माझ्या आयुष्यात 7 वर्ष मागे गेलो आणि ती रूम मला अशी दिसली।
3: अरे वा,
4: सो रिअल लाईफ मधले टॉम आणि जेरी समोर होते।
3: आणि त्यांच्याबद्दल नक्की काय घडलं, त्या घटना कशा घडत गेल्या, हे सगळं कुठून सुचलं आणि त्याच्या नंतर त्याचे रिझल्ट काय आले, त्याचे परिणाम काय होते, हेही सगळं आपल्याला जाणून घ्यायचंच आहे। पण कसं होतं ना, दरवर्षी 21 जून अर्थात जागतिक योग दिवस जवळ आला की आपल्याला आपल्या भारतीय परंपरेतून आलेली संतुलित जीवनशैली जी भारताने जगाला दिलेली देणगी आहे हे सगळं आपल्याला तेवढ्या काळापुरतं आठवतं आणि मग पुन्हा आपल्या रोजच्या रहाटगाडग्यामध्ये आपण हे सगळं विसरून जातो। पण तुम्ही स्वतः अमेरिकेत राहत असताना सुद्धा, म्हणजे एका नामांकित कंपनीमध्ये तुम्ही नोकरी करत होतात, उच्चपदस्थ होतात आणि अमेरिकेतलं जे सगळ्यांना वाटतं अर्थात तर तसं उच्च असं राहणीमान अनुभवत असताना सुद्धा मेडिटेशनचं महत्त्व, ध्यानधारणेचं महत्त्व तिथल्या लोकांना सांगावं याच्या मागचा उद्देश काय होता आणि प्रेरणा काय होती?
4: दुसऱ्यांना शिकवायच्या आधी पहिली गोष्ट झाली की मला माझ्याच संस्कृतीमध्ये हे योग, धारणा, ध्यान, समाधी हे सगळं आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती। कारण लहान असताना आम्ही क्रिकेट खेळायचो।
3: बर,
4: आई सांगायची योगा क्लासेसला जा। मुंबईमध्ये वाढलेला, शिवाजी पार्कला, अभ्यासात चांगला असलेला, 12वीत चांगले मार्क, रुपारेल मग चांगले मार्क म्हणून UDCT या ज्या ट्रॅकमध्ये मी होतो आणि मला असं वाटायचं की यार थोडा मेहनत करेगा, टेक्निकल कॉम्पिटन्स आहे, सगळं होऊन जाईल। पण जेव्हा मी अमेरिकेत पोचलो तिकडे पण अगेन शिक्षणात पेट्रोलियम इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं, टेक्निकल कॉम्पिटन्स वाढला म्हणून शेल नावाच्या छोट्या कंपनीमध्ये रिसर्च लॅबमध्ये सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळाली। हे सगळं टेक्निकल कॉम्पिटन्सवर होतं।
3: बरोबर।
4: आणि 2001 जो 9/11 ची घटना झाली तिकडे, त्याच्या 1 आठवड्यानंतर प्लेननी मी नायजेरियाला गेलो माझ्या पहिल्या इंटरनॅशनल बिझनेस ट्रिपवर।
3: बर,
4: नायजेरियामध्ये। आणि माझ्यावर एक मॉब अटॅक झाला। आम्ही 3 पेट्रोलियम इंजिनियर्स नायजर डेल्टा म्हणून जी जागा आहे तिकडे ऑइल फील्डवर काम करत होतो, पूर्ण गावच्या गाव अशा तलवारी आणि सुरे आणि काठ्या वगैरे घेऊन असं आमच्या अंगावर धावून आलं। पहिलं मिनिट किंवा क्षण मला वाटलं की काय होतंय, मूवीतला सीन दिसत होता। नंतर कळलं की ते आमच्यावर अटॅक करायला येत आहे आणि बॉलिवूड पिक्चर आपण बघितलेले असते त्यामुळे पटकन कळलं की बॉस। आणि मी माझ्या टीममेट्सना सांगितलं भागो आणि तिथे नायजेरियन मिलिटरी ट्रक उभा होता कारण ऑइल एक्झिक्युटिव्हना सगळे किडनॅप करतात असं होतं तिकडे, म्हणून आमच्या बरोबर तो मिलिटरीचं वाहन होतं। मग तिथपर्यंत आम्ही धावत धावत गेलो, मिलिटरी ट्रकमध्ये बसलो आणि पळालो। बाल बाल बच गे असं 2001 मध्ये माझं झालं. 2-3 दिवस तिकडे नायजेरियामध्ये मला झोप तर आली नाहीच, पण ते सगळे जे झालेलं त्याचे फ्लॅशेस येत बसले. आणि मग असं सगळं झालं की कामात लक्ष लागत नाही, म्हणजे कोणी बोलत असेल तरी आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, आपलं काहीतरी वेगळंच मनात चाललेलं असतं. तर त्या 3-4 दिवसात असं आतनं हादरायला झालं की पेट्रोलियम किंवा पंप किंवा कॉम्प्रेसर हा बिघडला तर ते फिक्स करायला मला शिकलो आहे मी, पण सिस्टम जेव्हा मी असतो आणि मी जेव्हा बिघडतो तेव्हा मला कसं फिक्स करायचं,
3: ओहो,
4: ह्याचं ट्रेनिंग नव्हतं काही. आणि मी हे सगळं माझे आई बाबा मुंबईत राहतात, तिथून फोनवर पण कोणाला सांगितलं नाही आहे, कारण हे सांगणार कसं, असं काय होतं आहे. आणि तेव्हा तर 2001 मध्ये काउन्सेलिंगचा पण ट्रेंड नव्हता की अरे काउन्सेलिंगला जा. ह्याला म्हणतात पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस. ट्रॉमा झालेला असतो पण तो विसरत नाही आपण. सो ह्याच्या अनुषंगाने मी ह्युस्टनला परत गेलो आणि 2-3 महिने बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या. मूवीज, वेकेशनवर जा, समुद्रावर जाऊन बसा, पुस्तक वाचा, माइंड डिस्ट्रॅक्ट करायला,
3: बर,
4: पण हे जात नाही असं. त्यामुळे माझ्या एका खूप चांगल्या मित्राने सांगितलं की प्राणायाम ध्यान काय नाही शिकत तू, म्हणून मी आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचं जी संस्था आहे त्या वर्कशॉपला रजिस्टर केलं ह्युस्टनमध्ये 2002 साली. आणि माझे टीचर्स 2 अमेरिकन होते, हजबंड वाईफ. आणि मी काही एनलाइटनमेंटसाठी किंवा मला मुक्ती मिळेल ह्याच्यासाठी गेलो नव्हतो. मी गेलो होतो की मला झोप चांगली येईल. आणि 6 दिवसांचा वर्कशॉप मी केला. तिकडे एक सुदर्शन क्रिया नावाची प्रक्रिया शिकवतात आणि त्या दिवशी शिकल्यानंतर मी एकदम मस्त झोपलो.
3: वा.
4: आणि हे 6 दिवस होत गेलं आणि तेव्हा मला वाटलं की अरे हे आधी का नाही शिकलो आपण, कारण इश्यूज बरेच असतात ना, एक्झामचं टेन्शन किंवा कॉलेजमध्ये अरे गर्लफ्रेंडनी नाही म्हटलं किंवा वॉट एव्हर, एवढ्या अमेरिकेत जाऊन राहणं एकटं त्याचं अँग्झायटी. पण हे मला शिकल्यानंतर असं वाटलं की यार हे तो अच्छा आहे. माइंड ऑफ कसं करायचं हे मी शिकलो, कारण मन जर आपलं स्थिर नसेल किंवा क्लिअर नसेल तर आपले डिसिजन्स पण मे बी लेटर ऑन आपल्याला त्याच्याबद्दल पश्चाताप होतो की अरे यार चह चूक झाली. सो ते सगळं मी जुळवत गेलो. मला ज्या नॉलेजनी पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसमधनं बाहेर आणलं होतं ते आता मी शिकवायला इच्छा होती माझी. आणि अशा लोकांना शिकवायची इच्छा होती की ज्यांना PTSD आहे. सो 2003-04 मध्ये मी हे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम केला आणि त्याच्यात बरंच काय काय शिकायला मिळालं. पतंजली योगसूत्र, नारद मुनींची भक्तीसूत्र, अष्टावक्र गीता जनक राजाला त्यांनी शिकवली. तर जनक राजा जेव्हा विचारतो प्रश्न की रियालिटी काय आहे, खरं काय आहे, त्याचं उत्तर त्याला कोणीच देत नाही. मग शेवटी अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी वक्र असणारे एक साधू येतात आणि ते त्याला हे गीता सांगतात आणि त्याचं कल्याण होतं. पण मला असं वाटलं की अरे जनक तर राजा होता, पण त्या गीतेमध्ये आणि या गीतेमध्ये फरक मोठा आहे की एका ठिकाणी अर्जुन लढाई सोडून हिमालयात जायचं म्हणत होता आणि इथे तर जनक राजा राजा होता, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली.

0: होती त्यांनी आणि हा रिस्पॉन्सिबिलिटी सोडून चालला होता. तर त्याला गीता जी शिकवली अष्टावक्र ऋषींनी आणि कृष्णानी ती वेगळी होती, कारण स्टार्टिंग पॉइंट वेगळा होता. सो तिथे मी कनेक्ट केलं की अरे हे सगळं तर लीडरशिप डेव्हलपमेंटमध्ये आलं पाहिजे. म्हणून माझा कल 2004 पासून असा आहे की जगात जर चांगलं व्हायला हवं असेल ना, तर जो लीडर असतो, म्हणजे जो पॉलिटिशियन असू दे किंवा बिझनेस सीईओ असू दे किंवा घरी आई बाबा पण लीडर असतात ते असू दे, त्यांच्या माइंडमध्ये पीस हवं. आणि मग त्या ह्याने प्राणायाम योगा हे टूल्स आहेत. जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो, पहिल्यांदा आपण जेव्हा ब्रश करायला शिकलो तेव्हा आईने एक काडी टाकली आणि आपण असं आम्हाला नको तोंडात काहीतरी असं, मग आईने आपल्याला थोडं फसवलं ना की अरे ढग बघ ई कर. जोपर्यंत आपल्याला त्याचा अर्थ कळला नाही की अरे दात घासणं चांगलं आहे माझ्यासाठी, तोपर्यंत आपल्याला एक गुरु लागला जो आपल्याला हात पकडून आपले ब्रश करायचा. हे आपण का करतो आता, घराच्या बाहेर निघायच्या आधी आपण ब्रश सगळे करतो, त्याच्यात आपल्याला काही आनंद मिळत नाही. तुला आनंद मिळतो का? नाही.
1: ती गरज आहे,
0: गरज आहे, पण ती मेकॅनिकल झालंय आता. तू चेहऱ्याकडे बघतेस आरशात, चूळ भरते दोनदा तीनदा आणि मग तू कामाला जातेस. तो ही जी ऍक्ट आहे 5 मिनिटाची वडेवर ब्रश करण्याची, ती आपण का करतो? कारण आपल्याला असं वाटतं की जर हे केलं नाही घाण वास येईल, मग माझे कोणी जवळच येणार नाही माझ्या आणि मला डेंटल डिके होईल मे बी केलं नाही तर. सो डेंटल हायजीनसाठी आपण करतो, 5 मिनिटं करतो. मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही. तर तुम्ही घरात फ्रीज आणला, टीव्ही आणला, व्हॉटएव्हर फोन आणला, ते चोरून घेऊन जाऊ शकतो ना ते धन. पण इनर पीस ह्याला जे टूल्स लागतात ते चोरी कोणी करू शकत नाही ना, ते तुझी असतात, म्हणून त्याला साधना म्हणतात. सो ही 5 मिनिटाची जर आपण साधना केली स्टार्टिंगला की बाबा रात्री ना झोपायच्या आधी मी शांत बसणार आणि मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवणार नाही, माझ्याबद्दलही नाही ठेवणार, नो रिग्रेट, नो ब्लेम, नो गिल्ट, अशी 5 मिनिटाची जर आपण साधना ठेवली तर झोप पण चांगली लागेल आणि झोप चांगली लागली की प्रकृती पण चांगली होईल. सो योगा दिवस हा जो आपला June 21 आहे तो फक्त काय योगा मॅटवर नाही आहे, तर योगा म्हणजे एक मेंटल एक्सरसाइज आहे खरा, की मनाला कसं जिंकायचं. तिथे प्राणायाम विद्या आणि ही सुदर्शन क्रिया जी प्रॅक्टिस आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्कशॉपमध्ये शिकवतो त्याचा मला प्रचंड फायदा झाला आहे. दुसऱ्यांना शिकवायच्या आधी आपण आपल्यावरच ह्या प्रॅक्टिसेसचा यूज करूनच मग दुसऱ्याला काही शिकवू शकतो अशी माझी भावना आहे.
1: खरं तर तुमच्या या प्रवासातले प्रत्येक टप्पे हे आम्हा सगळ्यांना श्रोत्यांना सुद्धा थक्क करणारे आहेत आणि नेमकं पुढे काय घडलं याबाबतची उत्सुकता आम्हा सगळ्यांना आहेच. पण या गप्पांमध्ये एक छोटासा विराम घेऊया आणि एक गाणं ऐकूया.

0: आता प्रश्न होता की हे लोकं कसे आली त्या रूममध्ये. 2004 मध्ये मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर झालो आणि जसं सांगितलं की ज्यांना पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस आहे त्या लोकांना मी शोधून शिकवायला माझा वेळ द्यायचो.
1: बर
0: म्हणजे नोकरी शेलमध्ये होती, पाईपलाईन डिझाईन करत होतो. संध्याकाळी आणि सॅटर्डे संडेजना मी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये ज्यांना इम्पॅक्ट झाला आहे अशा बायकांना जाऊन शिकवायचो
1: बर
0: एन जी ओमध्ये. मग 2009 मध्ये अमेरिकेत दर 22 मिनिटाला सुईसाईड व्हायचा. अमेरिकन सोल्जर जो इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लढाई लढून येतो तो पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसनी यायचा. आणि बेसिकली मेंटल डिझीज आहे ना, इतकं मोठं तेव्हा झालेलं आहे की अमेरिकन सोल्जर परत आल्यानंतर जास्ती मेले, इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लढाईमध्ये नाही मेले एवढे. सो असल्या लोकांना मी प्राणायाम विद्या शिकवायचो आणि असे हजारो मी सोल्जर्स बरोबर टाईम स्पेंड करून त्यांच्या फॅमिलीजना पण शिकवलंय. तर 2009 मध्ये ना एक सोल्जर आणि त्याची बायको मला कडक मिठी मारली त्यांनी आणि मला म्हणाले, मंदार, माय हजबंड स्लेप्ट लाईक अ बेबी यस्टरडे. काल माझा नवरा लहान बाळासारखा झोपला.
1: ओहो
0: तू इतके वर्ष कुठे होतास? म्हणजे मला जे नायजेरियामध्ये झालेलं तेच ह्याला होत असणार की झोप नसेल मिळत. लाईक हे मोमेंट्स एकदम असे ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतात ना, की आपण आपल्यालाच विचार करतो की यार क्या कर क्या राहू मैं, लाईफमध्ये काय करतोय आपण. हा एक तो मोठा प्रसंग होता माझ्यासाठी.
1: बर
0: मला माझा मॅनेजर म्हणाला की हे तू काम बाहेर करतोय, तू शेलमध्ये का नाही शिकवत?
1: अच्छा.
0: तर मी म्हटलं शेलमध्ये? तर तो म्हणाला की हे बघ, आपण जेव्हा रिसर्च किंवा इनोव्हेशन करतो तेव्हा फेलियर तर बरोबर येतच आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंगमध्ये फेलियरला प्रसंगाला कसं डील करायचं हे कुठे शिकवलं जातं? तो इंजिनियरचा इगो जो असतो तो फेलियर ॲक्सेप्ट नाही करत. सो तू तुझं प्राणायाम ध्यान असं चॉकलेट सारखं सजव आणि त्याला रॅपर घाल. हाऊ टू बी मोर क्रिएटिव्ह, हाऊ टू बी मोर इनोव्हेटिव्ह, हाऊ टू बी मोर एंटरप्रेन्योरियल, असं माझ्या बॉसनी मला विचारलं. सो असे प्रोग्राम त्याने मला करायला सांगितले. तर 3 वर्षामध्ये मी ऑलमोस्ट 2000 स्टाफना जगभर ट्रॅव्हल करून सुदर्शन क्रिया प्राणायाम विद्याचं चॉकलेट शिकवलं. त्याच्यासाठी मला एक अवॉर्ड मिळाला. त्या अवॉर्डमध्ये पण 2012 मध्ये आंतरप्रुनर, माहिती आहे तुला, ऐकून राईट, जो नवीन काहीतरी येऊन काहीतरी नवीन प्रॉडक्ट तयार करतो, अवॉर्डचं नाव होतं इंट्राप्रुनर. सो आंतरप्रुनर बट इनसाइड अ लार्ज कंपनी. तर माझा अवॉर्ड कशासाठी होता, मी माझ्या कंपनीमध्ये माझं पॅशन आणून 2000 माणसांना इनोव्हेशन लर्निंग प्रोग्राम शिकवला होता. आणि ते इझी नसतं, कारण जोपर्यंत आपल्याला आपला बॉस म्हणत नाही ना की अरे हे पण तू कर ना, तोपर्यंत हा इंट्राप्रुनर जो व्यक्ती असतो तो त्याचं पॅशन कधी दाखवत नाही लोकांना.
1: बरोबर.
0: सो हा अवॉर्ड मिळाल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ना हा इंट्राप्रुनर व्यक्ती शोधला पाहिजे.
1: अच्छा.
0: इंट्राप्रुनर जो असेल त्याला जर मी पकडला तर तो त्या ऑर्गनायझेशनला चेंज करण्याची इच्छा दाखवू शकतो.
1: बरोबर.
0: सो हा माझा विचार 2012 मध्ये होता की बॉस पोलीसमध्ये गँगमध्ये सगळ्या सिस्टममध्ये ना इंट्राप्रुनर शोधले पाहिजे. सो असे अजून 3-4 वर्ष गेले, माझी नोकरी पण मस्त होती. अवॉर्ड मिळाल्यानंतर मला नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली सीईओकडनं. कंपनीचं सोशल इनोव्हेशन डिपार्टमेंट स्टार्ट करून मॅनेज कर.
1: वा.
0: आणि हे करता करता असं कळत गेलं की काही काही सोशल इनोव्हेशन्स जे असतात ना ते सामाजिक गुड म्हणजे सोशल गुड करतात, पण त्याच्या बिझनेस व्हॅल्यूशी काही संबंध नसतो. म्हणजे कोणी कोणी झाडं लावतात राईट, कोणी कोणी शाळा बांधतात, पण माझा जॉब मी असा तयार केला होता की अशा सोशल इनोव्हेशन्स आपण शोधल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात, सोशल चेंज पण होतोय आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण आहे.
1: बर
0: एक एक्झाम्पल देतो. मला एक माणूस भेटला लंडनमध्ये जो उंदरांना शिकवायचा लँड माईन कशा शोधायच्या.
1: बर
0: ओके. सो पहिला म्हणजे असला माणूस मला

0: कधी आयुष्यात भेटला नव्हता अशी कल्पनाही केली नव्हती की उंदरांकडनं जमिनी खाली ज्या लँडमाईन असतील त्या शोधून घ्या. आणि त्याने 300 उंदीर तयार केले होते असे. जसं कुत्र्याला लीश असतं तसं उंदराला पण लीश म्हणजे पट्टा असायचा आणि उंदीर जिथे लँडमाईन आहे तिकडे नाकानी तो स्मेल करायचा आणि मग ह्या माणसाला कळायचं की तिकडे लँडमाईन आहे.
1: अच्छा.
0: सो मेंटली ब्लोन आउट म्हणतात ना तसं माझं मेंटली माइंडच उडालं होतं की असं पण कोणी करू सकता है. तर मी त्या माणसाला विचारलं तू हे का करतोस, तू 200 अजून गोष्टी करू शकतोस पण तू हे का करतोयस, 300 उंदीर म्हणजे आर्मी तयार केली आहे तू, ज्याचा भाऊ एका लँडमाईन मध्ये ब्लास्ट होऊन पाय त्याचा गेला असेल, असं होतच असेल ना कुठं ना कुठेतरी. त्या भावाला वाटत असेल की अरे हे कोणा दुसऱ्यावर नाही झालं पाहिजे म्हणून मी हे काम करतोय, कारण त्याचे उंदीर जायचे लँडमाईन शोधायला ना. सो मला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर तो असं काहीतरी देईल की बॉस माझ्या आयुष्यात पण असं काहीतरी झालं आणि मला आता सोल्युशन शोधायचं आहे. पण त्याचं उत्तर ते नव्हतं. त्याचं उत्तर होतं मंदार बिकॉज आय लव रॅट्स. आणि मी लिटरली असंच म्हटलं की क्या पागल आहे क्या. तर तो म्हणाला नाही मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला डिप्रेशन यायचं आणि मी रस्त्यावर झोपायचो आणि रस्त्यावर मी उंदरांना पाळायचो.
1: बापरे.
0: आणि ते माझे फ्रेंड्स होते.
1: बर.
0: आणि मी आता लोकांना दाखवून दिला की उंदरांमध्ये पण काही क्वालिटी आहे जी बेनिफिट देऊ शकते म्हणून त्याने हे काम सुरू केलं होतं. तर मी त्याला म्हटलं बॉस तू तर उंदरांचा ब्रँड मॅनेजर आहेस, तर माझं कार्ड तू घे, बिझनेस कार्ड घे. ओके. बिझनेस कार्डवर टायटल होतं, 10 लोकांची टीम होती माझी, 10 जण CEO आम्ही रिपोर्ट करायचो. आणि मी त्याला म्हटलं की मी एक फंड चालवतो, मला तू आवडलायस, मला तुझ्याबरोबर काहीतरी करायचंय.
1: बर.
0: काय करायचंय आत्ता माहिती नाही.
1: बर.
0: असं म्हणून मी लंडन मधनं ह्युस्टनला गेलो आणि माझ्या बॉसनी मला त्या दिवशी विचारलं की कोणाला भेटला, तर मी म्हटलं ह्याला भेटलो. तर तो हसला, तो कम्प्युटरवर गेला, त्याने प्रिंट आउट घेऊन आला आणि म्हणाला शेल मध्ये किती लोक असतील पेरोलवर लँडमाईन क्लीनअप करायला. मी म्हटलं तू विचारतोय तर 0 नसणार, 100. तर तो हसला, त्याने प्रिंट आउट दाखवला. कंपनी इराक मधल्यानी 2000 लोकांना तिकडे जॉब दिले होते लँडमाईन क्लीन करायचे.
1: बर.
0: कारण इराक आणि कुवेत मध्ये एक युद्ध झालं होतं 1992 मध्ये, गल्फ वॉर झालं होतं.
1: बरोबर.
0: तर तिकडे त्यांनी माइन टाकल्या होत्या सगळीकडे इंजिनियर्सना. त्या बॉर्डरमध्ये $1 billion ऑफ नॅचरल गॅसचं फील्ड मिळालं होतं, म्हणजे जमिनी खाली.
1: बापरे.
0: सो त्यांनी विचार काय केला असेल की आपण प्रोडक्शन कसं करणार, आपण रिफायनरी कशी बांधणार, तर लँड डिमाईन करायला पाहिजे ना, माइन्स काढल्या पाहिजेत आधी. तर चला लोकांना जॉब्स देऊया. मग हे ह्याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR म्हणतात. एक चांगला रिपोर्ट तयार होतो आणि आपण दाखवू शकतो की बघ आपण जॉब्स तयार केले, मग गव्हर्नमेंट बरोबर रिलेशन चांगलं होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ऑफकोर्स लँड माइन क्लीन केल्यानंतरच आपण प्रोडक्शन करू शकू ना. सो त्याचा बिझनेस पण त्यांना दिसला होता. हे ऐकून मी आणि माझा बॉस ओरडलो रॅट्स, आपण टॅन्झानिया मधल्या रॅट्स आणायच्या आणि आपण ह्या 2000 माणसांना हे रॅट्स द्यायच्या, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य सेफ होईल ना, त्यांना कळेल कुठे लँडमाईन आहे.
1: बर.
0: बिझनेस व्हॅल्यू अशी होती की हे जे उंदीर होते ते 1 किलोग्रॅम वजन होतं त्यांचं. ओके. म्हणजे ते पाऊच रॅट म्हणतात त्यांना, मोठे रॅट्स असतात. आणि कुत्रा 5 किलोग्रॅम वगैरे असतो आणि लँडमाईन ब्लास्ट होऊ शकत, पण उंदराचं वजन कमी असतं त्यामुळे तो करून पुढे पुढे जाऊ शकतो. सो एक तर ह्या माणसांचं आयुष्य सेफ होईल, यांना कळेल कुठे लँडमाईन आहे. आणि दुसरी गोष्ट, हे उंदीर माणसांपेक्षा 10 पट फास्ट काम करतात.
1: अच्छा.
0: हे आम्हाला त्या माणसांनी सांगितलं.
1: ओके.
0: म्हणजे काय की पोटेन्शियली आपल्याला ही जागा 10 पट जास्ती लवकर मिळेल, ह्याला बिझनेस व्हॅल्यू म्हणतात, की मला पटकन प्रोडक्शनला जाता येईल. सो ऍक्सिडेंटली मला असं कळलं की इनोव्हेशन हे एनर्जी टेक्नॉलॉजी रिलेटेड असायची गरज नाही, हे सामाजिक पण काही असू शकतं, सोशल कॉज पण असू शकतं.
1: बरोबर.
0: पण ते CSR नाही आहे, त्याच्यामुळे शेलला बिझनेस फायदा पण आहे. सो हे माझी स्कॉलरशिप होतो. असा प्रोग्राम मी शेलमध्ये 4-5 वर्ष चालवला, $multi-million प्रोग्राम, इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम. की अजून असे काय आहेत का प्रोजेक्ट्स की दबंग माणूस काहीतरी अच्छा कर रहा आहे पण त्याने कधी विचार नाही केलाय की शेला ह्याचा बिझनेस फायदा आहे. सो असा माझा जॉब होता. असा जॉब करताना 2016 मध्ये

0: असतो सारखा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर ना, व्हायलन्स इन अमेरिका. क्वेश्चन तर चांगला होता. असा प्रसंग जेव्हा येतो ना आपल्यावर की काहीतरी आपल्यावर घटना घडते, तरच आपण त्याचं सोल्युशन शोधायला निघतो.
1: बरोबर.
0: तोपर्यंत ते टीव्हीवर असतं. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मी बुक स्टोअरमध्ये गेलो आणि मार्टिन लुथर किंग नावाचे जे पॅस्टर होते त्यांची ऑटोबायोग्राफी मी विकत घेतली आणि ती रात्री वाचत होतो. त्याच्यात त्यांचा एक चॅप्टर होता पिलग्रीम एज टू इंडिया आणि पहिलं वाक्य होतं इफ आय ट्रॅव्हल द होल वर्ल्ड आय विल गो ॲज अ टुरिस्ट, इन इंडिया आय हॅव कम ॲज अ पिलग्रीम ॲज अ सीकर. आणि तीच पानं ते लिहितात. सो त्या दिवशी रात्री मी लाईक झोपूच नाही शकलो. मी म्हटलं बस इसने ऐसा इंडिया देखा है जो मैंने कभी देखा ही नहीं है. असं झालं असेल ना की आपण आपल्याच आजूबाजूचं काही लक्ष देत नाही, पण बाहेरचा माणूस जेव्हा येऊन बघतो तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू कळते.
1: बरोबर.
0: आत्ताच्या माझ्या जनरेशनच्या अमेरिकेला याच मार्टिन लुथरच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण भारतात घेऊन जाऊया आणि बघूया काय होतं.
2: श्रोते हो, मंदार आपटे यांच्याशी आपण या ध्यानधारणे संदर्भात जो संवाद साधतो आहोत तो आपल्याला ऐकत राहायचा आहेच, पण मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया गाण्यासाठी.

0: भारताने जगाला दिलेली योग नावाची जी देणगी आहे त्याच्याशी तुमचा परिचय होऊन बराच काळ उलटलेला होता आणि त्यानंतर जेव्हा मार्टिन ल्युथर किंग वाचनात आले तेव्हा कळलं की भारताबाहेरच्या लोकांना खरोखरच या गोष्टीबद्दलचं आकर्षण आहे. आणि मग या दोन्ही संस्कृती म्हणा किंवा हे दोन्ही प्रकारचे विचार एकत्र करून जेव्हा पाश्चिमात्य लोकांना तुम्ही हे सगळं सांगायचं की भारतीय सभ्यता संस्कृती भारताची परंपरा काय आहे आणि तिथे तुम्हाला आत्मिक शांती किंवा समाधान मिळणार आहे, तर हे नेमकं कधी घडायला सुरुवात झाली?
1: आपण हे मार्टिन लुथर भारतात आले होते हे मी तरी कधी शिकलो नव्हतो बाबा, मला तरी माहिती नव्हतं हे. मला एवढं माहिती होतं की हे गांधीजींचे डिसायपल होते, पण ते भारतात आलेले 5 आठवड्यांसाठी हे मला माहिती नव्हतं.
0: बर.
1: आणि नंतर मग असं पण आपल्याला मला माहिती होतं की स्टीव

0: जॉब्स हॅड कम टू इंडिया, मार्क झकरबर्ग इंडियामध्ये आला आहे, सेल्स फोर्स नावाची एक अमेरिकेत मोठी कंपनी आहे मार्क बेनिऑफ, त्याने मला स्वतःने सांगितलं होतं की मी भारतात गेलो होतो एक महिना हॉलिडेसाठी. सो असे बरेचसे जे लीडर्स आहेत ते त्यांच्या ग्रोथसाठी प्रगतीसाठी टाइम आउट घेऊन भारतात आले होते.
1: बरं,
0: हे माहिती आहे आपल्याला. तर मार्टिन लुथर किंग का इम्पॉर्टंट आहे, कारण मार्टिन लुथर किंग हा बिझनेस लीडर नाही आहे, मार्टिन लुथर किंग हा सोशल लीडर आहे, सोशल चेंज त्याने आणलाय. सो म्हणून मला असं वाटलं की अमेरिका, माझ्या जनरेशनची अमेरिका, म्हणजे जिथे गन व्हायलन्स होतोय, गँग व्हायलन्स आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ड्रग्ज आहे, डिप्रेशन आहे, अशा लोकांना जर मी घेऊन माझ्याबरोबर आलो आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि जर मी ते फिल्मवर कॅप्चर केलं तर अमेरिकेला जागवायला ही फिल्म यूज होऊ शकते.
1: बर, म्हणजे नेमकं काय केलं?
0: म्हणजे आयडिया, की ही आयडिया आली कुठून? ही आयडिया आली ते पुस्तक वाचून. हा माणूस गेलेला, ह्याच्या पावलावर पाऊल ठेवून ह्याच्या जर्नीवर असे अमेरिकन जाणायचे की जे फॉर एक्झाम्पल गँगमध्ये त्यांनी ड्रग्ज विकले आहेत किंवा मर्डर्स केले आहेत, राईट, क्रिमिनल्स आहेत. असे माणूस आणायचं की ज्याला डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे किंवा रेशियल व्हायलन्स झाला आहे, आणि अशी व्यक्ती आणायची की जिला गनचा दुष्परिणाम जाणला आहे की तिने सर्व्हायव्हर आहेत लोक. तर परपेट्रेटरला पण आणायचं, क्रिमिनलला पण आणायचं आणि सर्व्हायव्हरला पण आणायचं.
1: बर,
0: आणि अशा ह्याने मी एक महिन्याची सुट्टी घेतली आणि त्या एका महिन्यात मी उतरलो गंगेमध्ये आणि माझी ही फिल्म एका महिन्यात तयार झाली.
1: अच्छा,
0: पुस्तक वाचल्यापासून एका महिन्यात मी फिल्म मेकर झालो होतो.
1: ही जी काही फिल्म बनवली त्याच्यामध्ये नेमकं काय होतं आणि ज्याच्यामुळे त्याच्या नंतर म्हणजे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली त्याच्यातून?
0: तर फिल्म बनवली मी अशी की काळा, गोरा, हिरवा, निळा, लाल सगळ्या कलरचे अमेरिकन झाले पाहिजेत, म्हणजे फक्त व्हाईट माणसं नाही, वेगळ्या वेगळ्या स्किन कलरची इश्यूजची माणसं आणली पाहिजे. दुसरं, एकच इश्यू नाही घ्यायचा, तर गन वापरणारा पण आला पाहिजे आणि गनचा इम्पॅक्ट ज्याच्यावर झाला आहे तो पण आला पाहिजे. त्यामुळे माझी फिल्म गनबद्दल नाही आहे, कारण अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन हवी, अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन नाही पाहिजे. मला त्याच्यात पडायचं नाही आहे. सो मी आणला एक मेक्सिकन गँगचा लीडर.
1: अच्छा,
0: लॉस एंजेलिसमधला. ब्लॅक लाईव्ज मॅटर म्हणून एक इकडे मुवमेंट आहे रेशियल जस्टिससाठी, त्याच्या दोन ॲक्टिव्हिस्ट, एक स्कूलमधला टीचर, अमेरिकेतल्या सर्वात डेडली व्हायलंट नेबरहूडमधल्या शाळेतला एक टीचर.
1: बर,
0: ज्याने त्या नेबरहूडमध्ये बराच व्हायलन्स बघितलेला आहे. आणि सहावं कॅरेक्टर होतं एक गोरी अमेरिकन बाई जिचा मुलगा सँडी हुक नावाच्या एका स्कूल शूटिंगमध्ये त्या घटनेमध्ये तो
1: गेला,
0: मेला होता. ती घटना एकदम त्यावेळेला, म्हणजे मी हे आता 2016 बोलतोय ना, तर ही घटना जस्ट झाली होती, म्हणजे 2014 झाली होती, की 15 एका मुलानी AK-47 घेऊन शाळेमध्ये जाऊन फर्स्ट स्टँडर्ड क्लासरूममध्ये जाऊन 20 मुलांना गननी मारलं होतं. मग तो टीचर रूममध्ये जाऊन 7 टीचर्सना मारतो, त्यातली एक त्याची आई असते आणि मग तो स्वतःचा पण बळी घेतो. ही एकदम घाण डेडली मास शूटिंग झालं होतं. अशा शाळेमधल्या पेरेंट्सची माझी ओळख झाली आणि त्यातली एक बाई माझ्याबरोबर यायला तयार झाली.
1: बर,
0: तिने मला विचारलं, मंजर आय लाईक दिस, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फिल्म? मी म्हटलं, बघ, मी आत्ता मार्टिन लुथर किंगचं पुस्तक वाचलंय, तो ना अहिंसा घेऊन आला भारतातनं, आणि अहिंसा म्हणजे ना प्रेम आहे, अहिंसा इज नथिंग बट प्रेम. सो माझ्या फिल्मचं नाव आहे फ्रॉम इंडिया विथ लव.
1: वा,
0: ओके, बनवलं मी हे नाव त्या दिवशी. ती म्हणाली साइन मी अप.
1: अच्छा,
0: तर तिचा माझ्यावर भरोसा, म्हणजे फोन कॉलवर, व्हिडिओ कॉलवर, हे बघून त्या दिवशी मलाच एकदम असं वाटलं, बापरे, मी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय, कारण एवढ्या ट्रॅजेडीमधनं गेलेली एक बाई जर यायला तयार असेल ना, तर तिचं काळजी घेतली पाहिजे. असे माझे एक्सपिरियन्सेस होत गेले की असे 6 लोक माझ्यावर यायला तयार झाले.
1: त्यांना तुम्ही भारतात घेऊन आलात?
0: त्यांना मी भारतात घेऊन आलो, त्यांचं सगळं खर्च बिर्च मीच केला. आणि ते मार्टिन लुथर किंग सगळ्यांना एकदम असा रोल मॉडेल आहे ना,
1: हो,
0: त्यामुळे ते तयार झाले.
1: मग ही फिल्म शूट कशी केली गेली आणि त्या अमेरिकेतून इकडे आणलेल्या माणसांना नेमकं काय काय दिसलं?
0: मग मी 2 दिवस ते येणार त्याच्या 2 दिवसा अगोदरपर्यंत माझ्याकडे फिल्म करून होता आणि मी त्यांना सांगितलेलं होतं की मी फिल्म बनवणार आहे. सो मला असे 4-5, 25-26 वर्षाची मुलं भेटली जे बॉलिवूडमध्ये कॅमेरामॅन होते आणि ते समहाव ते पटले, सर बहुत अच्छा आयडिया आहे हम आएंगे. सो वाचलो मी, कारण मला फिल्म कुठे, फिल्म मेकर कुठे शोधू मी. सो हे 4-5-25 वर्षाची मुलं माझ्याबरोबर आली, तयार झाली, आम्ही सगळे फ्लाय करून दिल्लीला गेलो. माझे अमेरिकन गेस्ट दिल्लीला आले आणि तिथून जर्नी सुरू झाली 10 दिवसाची. पहिलीच गोष्ट मी सांगतो, ती गोरी जी बाई होती सँडी हुक स्कूल शूटिंगची, ती शॉकमध्ये की मंदार तिला एअरपोर्टवर घ्यायला आलाय. कारण अमेरिकेत असं नसतं ना, अमेरिकेत आपण स्वतः उबर करून हॉटेलमध्ये चेकआउट व्हा, तिकडे कोणी घ्यायला येत नाही तुम्हाला.
1: बरोबर.
0: ती हेच बघून तिला एकदम भारवून आलेलं की मंदार इट्स 2 AM यू केम, यू स्टेड अप ऑल नाईट. म्हटलं दॅट्स हाऊ वी ट्रीट अवर गेस्ट.
1: बरोबर.
0: आपण येणारच ना, कोणी आलं आपल्याकडे तर एअरपोर्टला रिसिव्ह करायला जाणारच आपण. आणि तिथून मग आमची जर्नी सुरू झाली. तर जर्नी मधलं सांगतो, आता जर्नी मध्ये मी असं विचार केला होता की इनर एक्सपिरियन्स तर द्यायचाच त्यांना. सो मला सुदर्शन क्रिया शिकवायला येते, ती मी त्यांना पहिल्या दिवसापासून शिकवणार आणि 10 दिवस आम्ही नक्की साधना करणार. योगा मेडिटेशन क्रिया हे दर दिवशी आम्ही करणार. दुसरा आउटर एक्सपिरियन्सेस मी त्यांना देणार, म्हणजे दर दिवशी एक होमवर्क देणार की आज एका नवीन माणसाला तुम्ही भेटायचं, त्याच्याशी बोलायचं, संवाद साधायचा आणि त्याच्याबद्दल जे काही एक तुम्हाला शिकता येईल ते क्वेश्चन आन्सरमध्ये शिकायचं. पण तो माणूस टेस्ला गाडी मर्सिडीज गाडी चालवणारा नाही पाहिजे, तो कॉमन माणूस पाहिजे. ओके, म्हणजे तो डबेवाला पाहिजे किंवा पानवाला पाहिजे, छोटा मुलगा शाळेत जातोय बॅग घेऊन, असं पाहिजे. ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांना रिअल माणूस भारतातला मिळेल बघायला.
1: खरं.
0: ओके, जो 5-स्टार हॉटेलमध्ये नाही राहत. सो दॅट वॉज आउटर एक्सपिरियन्स. आणि आउटर एक्सपिरियन्समध्ये मग मी त्यांना म्हटलं की आपण जेवण बनवूया एकत्र, राईट, किंवा ट्रॅव्हल करूया. आणि आम्ही मग आग्र्याला गेलो, दिल्ली आग्रा, आणि मग आम्ही ऋषिकेशला गेलो. ऋषिकेशमध्ये गंगेमध्ये जायचं माझं मन होतं, मी कधीच गेलो नव्हतो. आणि मी यांना म्हटलं की आमच्या देशामध्ये असं म्हणतात की गंगेत जर कोणी उतरलं आणि 3 वेळा जर नाक बंद करून ओम नम शिवाय असं 3 वेळा जर केलं, तर असं मी ऐकलंय की याला म्हणतात की जे काही तुला लोड असेल या आयुष्यातलं या जन्मातलं, ते गंगा आम्ही नदी म्हणून तिला आई म्हणतो, ते तुम्ही रिलीज करा. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत ते सांगायची गरज नाही, खाली जाल तेव्हा जस्ट रिलीज, कारण ती आई आहे. आणि हे मी पण गेलो वर्गा आणि पाणी एकदम असं गार, 4-5 डिग्रीचं गार पाणी. सगळ्यांनी केलं हे, डुबा ओम नम शिवाय डुबा असं 3 वेळा आम्ही सगळ्यांनी केलं. आणि मला असं वाटलं की ते पाणी एवढं थंड असतं, छाती भरून येते आणि छातीमधनं असं रिलीज होतं. हे 3 वेळा केलं ना, तर माझा सायंटिस्ट इंजिनियर माइंड मला सांगतोय हे रिबर्थ आहे. म्हणजे जी कोई जुनी हवा आहे ना ती गेली आणि सगळं शरीर आपलं इनर क्लेन्स झालं, त्याला म्हणे रिबर्थ म्हणू शकले असतील.
1: बर.
0: आणि हा गँगस्टर येतो, 3 वेळा डुबकी मारतो, बाहेर येऊन आम्ही त्याला विचारतो कसं वाटलं, तो म्हणतो इट फील्स लाईक रिबर्थ. म्हटलं बॉस त्याला तर मी सांगितलं नव्हतं हे. सो त्याचे एक्सपिरियन्स होते ते. आणि किती पण थिअरी तुम्ही वाचली ना, तर एक्सपिरियन्स मोर इम्पॉर्टंट असतो.
1: बरोबर.
0: आणि तो मी त्याला 10 दिवस तर हे क्रिया करतच होते आणि गंगेच्या बाजूला बसून आम्ही क्रिया केली त्या दिवशी. तर ही सँडी हुकची जी आई होती ती क्रिया झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना म्हणाली दिस इज द मोस्ट पीसफुल आय हॅव एव्हर फेल्ट इन माय लाईफ. आणि काय बोलणार, तिचं काय सिच्युएशन आहे, तिचा काय मुलगा आणि काय स्टोरी आहे. आणि जर माझ्या थ्रू हिला हा एक्सपिरियन्स मिळाला असेल की ह्या आयुष्यात अजूनपर्यंत तिने असली मनशांती कधी पाहिली नव्हती, मला तर बाबा एकदम असं भरून आलं. पण आपलं काम करत जायचं, त्याचा रिझल्टची वाट नाही बघायची.
1: श्रोते हो, मंदार आपटे यांच्याशी आपण या ध्यानधारणेसंदर्भात जो संवाद साधतो आहोत तो आपल्याला ऐकत राहायचा आहेच, पण मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया गाण्यासाठी.

0: अक्षरशः अंगावरती शहारा आणणारे असे हे अनुभव सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत होते. पण खरोखरच जो तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता की या लोकांमध्ये खरंच काही बदल होतील का, काही ट्रान्सफॉर्मेशन होतील का, तर तुम्ही हे कुठे नोटीस केलं होतं का, तुमच्या दृष्टीस हे कुठे पडत होतं का?
1: हे दर दिवशी मला जाणवत होतं. पहिल्या दिवशी आम्ही सगळे पहिल्यांदाच भेटलेलो, कारण सगळे आम्ही फेसटाईमवर मी यांना बोललेलो होतो आणि हे लोक पण एकमेकांना ओळखत नव्हते.
0: बरोबर.
1: आणि हे तर सोशो इकॉनॉमिक वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज मधून आले होते. एक तर रस्त्यावरचा गँगस्टर होता. तर पहिल्या दिवशी आम्ही सुदर्शन क्रिया शिकल्यानंतर तिचा मुलगा स्कूल शूटिंगमध्ये मारला गेला होता, ती ओक्सा बोक्षी रडली. कारण जे इमोशन्स असतात ना ते सुदर्शन क्रियामध्ये काय होतं की जसं माइंड असतं आपलं, त्याच्यात जर नकारात्मक भाव आला, समजा राग आला, तर आपलं ब्रीदिंग लगेच चेंज होतं. जर आपल्याला दुःख झालं तर ब्रीदिंग लगेच चेंज होतं. तर जसं मानसिक स्थिती इमोशनचं ब्रीदिंगशी कनेक्शन असतं, तसं ब्रीदिंग टेक्निकनी आपण माइंडमध्ये जे इमोशन अडकलेलं आहे ना ते डिलीट करू शकतो, ते रिलीज करू शकतो.
0: बर.
1: त्या प्रक्रियेला सुदर्शन क्रिया म्हणतात. रिदम्स ऑफ ब्रेथ टू डिलीट अनवॉन्टेड इमोशन्स. असे तिचे इमोशन्स असणारच ना साठलेले.
0: बरोबर.
1: सो ती ओक्साबोक्षी रडली, मग तिने डोळे उघडले, मग ती म्हणाली की मंदार मला असं वाटतं की माझं 10 पाऊंड वजन कमी झालं.
0: बाबरे.
1: आणि ऍज अ टीचर मला कळत होतं ती काय म्हणते ते. लिटरली 10 पाऊंड वजन कमी नसेल झालं. शोल्डरवर आपण जे कॅरी करतो ना वजन, ते कमी झालं तिचं.
0: बरोबर.
1: सो 5-10 मिनिटं कोणी काही बोललंच नाही बरं का. आणि हा एक्सपिरियन्स मला कधीच आला नव्हता असा. आपल्या कल्चरमध्ये ॲटलिस्ट आपण जेव्हा वाढलेलो तेव्हा फ्रेंड्स असायचे की चल रे शिवाजी पार्कला जाऊया, गप्पा मारूया, राईट, किंवा कोणाबरोबर तरी मूवीला जाऊया. पण जर असं फ्रेंड सर्कलच नसेल तर तो ट्रॉमा अडकून राहतो ना.
0: बरोबर.
1: आणि अडकून राहतो आणि मग काही ना काहीतरी इन्सिडेंट होतो आणि शिट्टी वाजते. सो ह्याची जर मूळ शोधत गेलो ना तर ते ट्रॉमा असतं.
0: बरोबर.
1: कोणाकोणाला कोपिंग करता येतं, कोणाकोणाला कोपिंग करता येत नाही. आणि अजून एक प्रसंग सांगतो मी. आम्ही ह्या सगळ्या ग्रुपना ना एका स्लममध्ये घेऊन गेलो होतो.
0: अच्छा.
1: मुलांची खेळायला शाळेत. आणि एस्पेशली ही जी सँडी हुकची जी आई होती ना, तर मला असं वाटत होतं की हिला त्याच एजच्या मुलांबरोबर बघूया काय होतं. आणि त्या दिवशी पण ती फार इमोशनल झाली आणि ती मला

0: मंदार, दे डोंट हॅव एनीथिंग. त्यांच्याकडे तर काहीच नाही आहे. काही काही लोकांकडे तर चप्पल पण नाही आहे. आणि मे बी त्यांना उद्या जेवण मिळेल की नाही हे पण माहिती नाही आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर एवढं खुशी आहे की ते अट्रॅक्शन आहे. म्हणजे मला त्यांचं अट्रॅक्शन झालं आहे की हे एवढे खुश कसे. कारण अमेरिकेमध्ये त्याच एज ग्रुपची मुलं खुश नाही आहेत म्हणून व्हायलन्स करतायत, ड्रग्ज घेत आहेत, व्हॉटएव्हर, गन व्हायलन्स करतायत. सो हा जो तिचा अनुभव होता की खुश राहायला पैसा नाही लागत. आपल्याला असं वाटतं की यार अमेरिका वाडा लाईफ, मस्त लाईफ, गाड्या, मोठे मोठे हायवे, रोड, भीड. पण मे बी आपल्या रस्त्यावर जो होमलेस असेल, भिकारी असेल, त्याला जास्ती चांगली झोप लागत असेल रे. जो 13व्या मजल्याच्या टॉवरमध्ये राहतो, मे बी त्याचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये अडकले असतील आणि तो विचार करत असेल की यार आगे क्या होगा, त्याला झोप पण येत नसेल.
1: बरोबर.
0: सो त्या दिवशी मला हा अनुभव आला की इट इज नॉट अबाउट मनी. आणि मे बी आपण आपलं कल्चरच विसरत चाललोय. आपण पैशाच्या मागे चाललोय, पण आपल्याला आपलं कल्चर आणि विजडम आणि ट्रेडिशन्स सांगून गेलेत कितीतरी ऋषी वगैरे की तू फक्त शरीर नाही आहे, तू आत्मा पण आहे. ओके. सो हे डीप सिक्रेट आहे ना, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे काय, मी शरीर नाही आहे, मी मन नाही आहे, मी तर ब्रह्मरूप आहे. त्याचं रिअलायझेशन, सेल्फ रिअलायझेशन म्हणतात ना, ते जर आपण आपलंच कल्चर, आपलंच नॉलेज जर आपणच कधी शिकलोच नाही, तर आपण ऑफकोर्स मटेरियल लाईफकडेच जाणार.
1: बरोबर.
0: मग आपल्यात आणि त्या अमेरिकेतल्या संस्कृतीमध्ये काय फरक. सो ती जी संस्कृती आता पैशाच्या मागे आहे, क्राईम आहे, व्हायलन्स आहे, तसं आपलं पण होत चाललंय.
1: बरोबर. आणि मला तेच विचारायचंय की हे जे आपण सगळं बाहेरच्या देशांमध्ये आहे हे म्हणतोय, हे आता आपल्याला भारतात, महाराष्ट्रात, अगदी मुंबईमध्ये सुद्धा बघायला मिळतंय. पण मग इथे त्याच्याबद्दल काय करता येईल हा विचार मनात आला का? आणि त्याच्याबद्दल मग काय काम करताय किंवा काय ह्याच्या पुढे होणार आहे?
0: सो काय झालंय की मी आता भारतात शिफ्ट झालोय 5 वर्षापूर्वी. कारण पॅन्डेमिक लॉकडाऊनमध्ये मी लॉस एंजलिसमध्ये बसलेलो, जिथे त्यावेळेला मी हजारो गँगस्टर्सना मेडिटेशन वगैरे शिकवलं. पण असा विचार आला की लॉकडाऊनमध्ये असे विचार आले की 3 गोष्टींची मला केअर असली पाहिजे. पहिली स्वतःची काळजी, म्हणजे मास्क लावायचो आपण, काढा घ्यायचो, राईट. सो स्वतःची काळजी, कोणीही दुसरं घेऊ शकणार नाही. किती पण आय लव्ह यू म्हटलंस तरी स्वतःची काळजी तू स्वतःच घ्यायला पाहिजे. डिस्टन्स ठेवलं पाहिजे, राईट, ऑल दॅट 5 वर्षापूर्वी जे आपण केलं. दुसरी लेवलची काळजी, मला असं वाटलं की मी अशा लोकांची काळजी घेतली पाहिजे ज्यांनी माझी काळजी घेतली आहे.
1: म्हणजे
0: आता मी जेव्हा वाढलो तेव्हा माझ्या आईबाबांनी माझी काळजी घेतली की नाही,
1: अर्थात
0: घेतली, त्यांनी काय काय कष्ट सहन केले असतील ते मला जाणवून दिले नाहीत, असणारच कष्ट. तर आता माझी ड्युटी अशी आहे की मी अशा लोकांची काळजी घेतली पाहिजे की ज्यांनी माझी काळजी घेतली आहे.
1: अच्छा.
0: ओके. सो त्या थॉटनी मी भारतात परत आलो लॉकडाऊनच्या वेळेला. कारण माझे आई बाबा आत्ता 80 आणि 78 आहेत, तेव्हा 75 आणि 73 होते. आणि तिसऱ्या लेवलची काळजी, मला असं वाटलं की प्रॉब्लेम होता वुहान चायनामध्ये, तर मी लॉस एंजलिसमध्ये बसून त्याची का काळजी करू. पहिले 1-2-3 महिने काय झालं नाही, मज्जा, बीचवर वगैरे जायचो आम्ही. पण 3 महिन्यानंतर ते तिकडे आलं, बीच सगळे बंद झाले, सगळे लॉकडाऊनमध्ये. सो मला जगाची काळजी पण थोडी घेतली पाहिजे. आपण असं नाही म्हणू शकत की अरे जो चल रहा है उधर चलने दो यार, अपने को क्या फरक पडता है. नाही येणार. फॉर एक्झाम्पल, बरेच आपल्या देशातले मुलं अमेरिकेत शिकायला जातात, तर अमेरिकेत गन व्हायलन्स चालू आहे. तुम्ही जर त्याचं काही फिक्स नाही केलं ना, तर तुम्हाला त्याची कधी काळजी येईल? जेव्हा तुमचा मुलगा स्टारबक्समध्ये बसला असेल किंवा मॉलमध्ये शॉपिंगला गेला असेल आणि तिकडे इन्सिडेंट, शूटआउट झालं, मग तुम्हाला वाटेल ओ बापरे अमेरिका काय एवढी सेफ कंट्री नाही आहे. नाही आहे. पण तुम्ही त्याच्याबद्दल करताय काय?
1: काहीच नाही,
0: काहीच नाही. तिथे माझं खरं काम सुरू झालं हा विचार आल्यानंतर की मी हा असा पेटलो का. कारण माझ्या मित्राच्या आयुष्यावर पेट्रोल स्टेशनवर तो इन्सिडेंट झाला. तो झाला नसता तर मी टीव्हीवर बघितलं असतं 1-2 न्यूज, रडायला पण आलं असतं, पण मी काय केलं नसतं ना. सो हा माझा पहिला अनुभव होता की जेव्हापर्यंत व्हायलन्स तुमच्यावर काही होत नाही ना, किंवा तुमच्या आजूबाजूच्या

0: फॅमिलीवर, आपण त्या काही करणार नाही. आणि तिथे आपण मार खातोय, आपल्या देशामध्ये इतका व्हायलन्स आहे, पण आपण त्याच्याबद्दल करतोय काय, हा प्रश्न जास्तीत जास्त लोकांनी विचार करून फायदा नाही आहे. त्याच्याबद्दल काहीतरी पॉझिटिव्हली केलं पाहिजे.
1: जगामध्ये सुरू असलेली हिंसा ही ध्यानधारणेच्या माध्यमातून कमी करण्यासाठी किंवा ती संपवण्यासाठी मंदार आपटे यांचे हे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्या प्रवासातला आणखीन बराचसा महत्त्वाचा टप्पा आपल्याला नेमका काय होता हे ऐकायचा आहे. पण आता मात्र आपण इथेच थांबणार आहोत आणि याच गप्पांचा उत्तरार्ध आपण उद्या ऐकणार आहोत 11 वाजता FM गोल्ड वाहिनीवरती.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर मंदार आपटे यांच्याशी दुहिता सोमणखेर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला.
3: 100% 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर तुम्ही ऐकताय FM गोल्ड प्रसारण सेवा. आत्ता नुकताच आपण ऐकला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग, आणि दुसरा भाग या मुलाखतीचा तुम्ही उद्या सकाळी 11 वाजता FM गोल्डवर ऐकू शकाल. आपल्याला ही मुलाखत आवडल्याचं श्रीयुत कोकणे यांनी अगदी आवर्जून कळवलं, त्यांना अत्यंत आवडली ही मुलाखत किंवा हा संवाद. तुमच्याही काही प्रतिक्रिया आणि अभिप्राय असतील तर तुम्ही जरूर माझ्यापर्यंत त्या पोहोचवू शकता 02245151434 किंवा 02245151435 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक.
4: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
5: 1 दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची

विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता।

0: गोल्ड खरा सोना।
1: 100% एकमेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। रंजक सफर कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मी अंजली। शुभ दुपार।

आज शुक्रवार आहे. शुक्रवार आणि चित्रपटांचं नातं अतूट असतं. चित्रपट माध्यमावर प्रेम करणाऱ्या आणि एकूणच माध्यमांद्वारे सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी मनापासून पाहणाऱ्या रसिकांसाठी मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा अत्यंत जिव्हाळ्याचा महोत्सव. 15 जूनला यंदाच्या मिफचं उद्घाटन झालं. वेगवेगळ्या भाषांमधल्या लघुपट आणि माहितीपटांचा आस्वाद या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घेता येणार आहे. याच महोत्सवाची रंजक सफर आजच्या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

100% एक मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. आज रंजक सफरमध्ये आपण मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रंजक सफर करतो आहोत. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन फिल्म्सचा दक्षिण आशियातला सगळ्यात जुना आणि मोठा चित्रपट महोत्सव आहे. भारतीय आणि जागतिक चित्रपटकर्त्यांचं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात MIFF अर्थात मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा मोठा वाटा आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रातल्या नॅशनल फिल्म्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NFDCच्या वतीनं MIFFचं बहारदार आयोजन केलं जातं. आणखीनही याविषयी आपण बोलणार आहोत. त्याआधी आपण आनंद घेतोय प्लॅटफॉर्म या चित्रपटातल्या एका गाण्याचा. ऐकत रहा FM गोल्ड.

0: नमस्कार, मी गिरिजा ओ गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतके किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. आजच्या कार्यक्रमात आपण मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या फेस्टिवलची किंवा या महोत्सवाची रंजक सफर करतो आहोत. यावर्षीच्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात 15 जूनला झाली आणि सांगता समारंभ 21 जूनला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या दरम्यान अनेक उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची संधी रसिक प्रेक्षकांना उपलब्ध आहे. आजही सकाळी 10 वाजल्यापासून चित्रपटांच्या स्क्रीनिंगला सुरुवात झाली आहे. अनॉमली, वी विल मीट ॲट सनराईज, हेल्मेट हे चित्रपट सकाळी 10 ते 11 या वेळेत स्क्रीन झाले. सम डे मे बी, द अदर साईड, आविष्कार, द डेबू, लिव्ह इन रिलेशनशिप, द वेट वॉल, वेलकम होम, क्रोक शो, इंडियन वुमन ॲटलास, इन द फॉरेस्ट ऑफ ड्रीम्स, समथिंग लाईक होम, अलमारी का अचार, हम सफर, हिल्स डोंट डान्स अलोन, हे आणि असे अनेक चित्रपट आज दिवसभरात दाखवले जाणार आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, आसामी, तिबेटियन, लडाखी, उडिया, मल्याळम, स्पॅनिश, इंग्लिश, अरेबिक, जर्मन, स्वाहिली या आणि अशा अनेक देशी विदेशी भाषांमधले हे चित्रपट आहेत. मिफच्या वेबसाईटवर तर संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूच शकतो. आणखीनही मिफविषयी बोलूया, त्याआधी तुम्हाला ऐकवते आहे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातली रचना. ऐकत रहा FM गोल्ड.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे। आज आपण मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी बोलतो आहोत। तर या महोत्सवामध्ये आज JB हॉलमध्ये संध्याकाळी 6:15 मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत। त्यात युद्धजीत बसू यांनी दिग्दर्शित केलेला नेहमीच हा चित्रपट, विशाल जेजूरकर दिग्दर्शित वेणी, अपूर्व बर्दापूरकर दिग्दर्शित माय बापाचे आशीर्वाद, धनंजय यमुना अहिराणी दिग्दर्शित फड अ महाराष्ट्रीयन फोक आर्ट, अक्षय इंगळे दिग्दर्शित महालेज स्कूल हे चित्रपट आहेत। पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात आज संध्याकाळी 4-6 या वेळेत पराग प्रदीप दिग्दर्शित पाणखोल, शिवराज वायचळ दिग्दर्शित अर्जुन, संजीवनी कांबळे दिग्दर्शित डोंगरपाणी, निशांत रॉय बोंबार्डे दिग्दर्शित दारवठा हे लघुपट दाखवले जाणार आहेत। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीनं मराठी भाषेतल्या निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव मिफच्या निमित्ताने आयोजित केला गेलाय आणि त्यात आज हे लघुपट पाहता येतील। अत्यंत सुंदर आणि वेगवेगळ्या भाषांमधले वेगवेगळे चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचवणारा असा हा महोत्सव आहे। तर जरूर या महोत्सवात जाऊन आपण वेगवेगळ्या भाषांमधल्या चित्रपटांचा आनंद घेऊ शकतो।

या किंवा नाटकं जुनी नाटकं अत्यंत आवर्जून पाहणाऱ्या आपल्या श्रोत्यांना तर या प्रश्नाचं उत्तर अगदीच पटकन येऊ शकतं. प्रश्न असा आहे, सुप्रसिद्ध गायक अभिनेता प्रसाद सावकार यांनी पंडितराज जगन्नाथ या नाटकामध्ये जी भूमिका किंवा जी व्यक्तिरेखा साकारली आहे त्या व्यक्तिरेखेचं नाव काय. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, सुप्रसिद्ध गायक अभिनेता प्रसाद सावकार यांनी पंडितराज जगन्नाथ या नाटकामध्ये साकारलेल्या भूमिकेचं किंवा व्यक्तिरेखेचं नाव काय हे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 15 41 34 किंवा 02245 41 35.

पंडितराज जगन्नाथ याच नाटकातली रचना आता तुम्हाला ऐकवली, पंडित प्रसाद सावकार यांच्या आवाजातली. आणि तुम्हाला मी प्रश्न जो विचारला होता तर तो प्रश्न पुन्हा एकदा सांगते, कारण अजूनही आपल्याकडे वेळ आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. सुप्रसिद्ध गायक अभिनेता प्रसाद सावकार यांनी पंडितराज जगन्नाथ या नाटकामध्ये साकारलेल्या भूमिकेचं किंवा त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचं नाव काय हे तुम्ही मला सांगायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, सुप्रसिद्ध गायक अभिनेता प्रसाद सावकार यांनी पंडितराज जगन्नाथ या नाटकामध्ये जी भूमिका साकारली होती त्या भूमिकेचं किंवा त्या व्यक्तिरेखेचं नाव काय हे तुम्ही मला सांगायचं आहे.

0: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: रंजक सफर कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की सुप्रसिद्ध गायक अभिनेता प्रसाद सावकार यांनी पंडितराज जगन्नाथ या नाटकामध्ये जी भूमिका केली होती किंवा जी व्यक्तिरेखा साकारली होती त्या व्यक्तिरेखेचं नाव काय. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचं किंवा त्या भूमिकेचं नाव होतं उस्ताद जमनलाल. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला दिलेलं आहे पंकज मोहोड, मिलिंद टिपणीस, शुभलक्ष्मी मस्तकार आणि नीलम राणे या सगळ्यांनी. आणि आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे मंगला शेठ, अपर्णा चितारी, दीपाली विचारे आणि रूपा कुडतरकर आणि रती पेडणेकर या सगळ्यांनी. आणि प्रसाद सावकार ह्यांच्याविषयी सांगायचं तर जय जय गौरीशंकरमध्ये शृंगीची भूमिका त्यांनी साकारली होती, सुवर्ण तुलामध्ये कृष्णाची भूमिका साकारली होती, कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये सदाशिव ही भूमिका त्यांनी साकारली होती. अनेक उत्तमोत्तम भूमिका

त्यांनी संगीत नाटकांमधून साकारल्या होत्या आणि अनेक उत्तमोत्तम नाट्यपदं त्यांच्या आवाजातली तेव्हाही संगीत नाटकांमधून गाजली होती आणि आजही ध्वनिमुद्रित स्वरूपामध्ये ती नाट्यपदं आपण ऐकतच असतो. आणि आता आपण वळतोय कार्यक्रमातल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे की मराठी साहित्यात जनू बांडे ही काल्पनिक व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या साहित्यिकाचं नाव काय. आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 41 34 किंवा 0225415 41 35. प्रश्न पुन्हा एकदा सांगते. मराठी साहित्यामध्ये जनू बांडे ही काल्पनिक व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या साहित्यिकाचं नाव काय हे तुम्ही मला सांगायचं आहे.

100% MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वर तुम्ही ऐकताय FM गोल्ड. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमात मी पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारला की मराठी साहित्यामध्ये जनू बांडे ही काल्पनिक व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या साहित्यिकाचं नाव काय. या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141434 किंवा 02245141435. प्रश्न पुन्हा एकदा सांगते. मराठी साहित्यामध्ये जनू बांडे ही काल्पनिक व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या साहित्यिकाचं नाव काय.

0: रंजक सफरमध्ये मी प्रश्न विचारला होता की मराठी साहित्यात जनू बांडे ही काल्पनिक व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या साहित्यिकांचं नाव काय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश मंत्री. त्यांनी जेम्स बॉन्डवरून प्रेरणा घेऊन जनू बांडे ही काल्पनिक व्यक्तिरेखा लिहिली होती. आपल्याला योग्य उत्तर दिलंय दीपाली विचारे, शरद रावराणे, सतीश कुलकर्णी, ज्ञानेश्वर जठार, रती पेडणेकर, त्यानंतर पंकज मोहोड, काशीनाथ क्रमवंत, शिल्पा तोडणकर, मिलिंद टिपणेस आणि माधवी जोशी या सगळ्यांनी. त्यानंतर रूपा कुडचेडकर आणि शुभलक्ष्मी मस्तकार, त्यानंतर गुरुनाथ पावसकर, नीलम राणे, वसंत पारुंडेकर या सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि विकास शिरनेरकर आणि जगन्नाथ केदारे यांनी कार्यक्रम आवडल्याचं आणि त्यातली गाणीही आवडल्याचं आवर्जून कळवलंय. आता मात्र रंजक सफर या कार्यक्रमाची सांगता करायची वेळ झाली आहे. तरीही रमेश मंत्री यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं तर प्रामुख्याने त्यांनी प्रवासवर्णनपर लेखन केलं, हलकं फुलकं विनोदी लेखन केलं. थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, कोल्हापुरी चिवडा, मावशी हरवली, सूर्यपुत्रांचा देश जपान, हास्यधारा, जपानमध्ये 0005, जनू बांडे ही आणि इतर अनेक अशी त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत. आणि जेम्स बॉन्डवर आधारित अशी ही व्यक्तिरेखा जनू बांडेची अत्यंत लोकप्रिय ठरली. 19 जून हा त्यांचा रमेश मंत्री यांचा स्मृतिदिन असतो, त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमामध्ये हा प्रश्न समाविष्ट करण्यात आला होता. आता मात्र आजच्या आपल्या सगळ्या कार्यक्रमांमधून अंजली तुमचा इथेच निरोप घेते. यानंतर दुपारी 2:30 मराठी कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल FM रेनबोवर. आणि हे कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येईल आपला RJ मित्र प्रफुल्ल. तेव्हा प्रफुल्ल बरोबर याही कार्यक्रमांचा आनंद घ्या आणि पुन्हा आपली भेट लवकरच होईल. तोपर्यंत स्वतःची खूप छान काळजी घ्या, मस्त मजेत रहा आणि मजेत राहण्यासाठीच ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.
1: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
2: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद.

जरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबा

आत्म्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग शुद्ध सारंग, विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत माई रे मैका से काहू. नृतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत अब मोरी बात. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे जयकुमार जयपूरवाले यांची, व्हायोलिनची साथ आहे शिरीष भालेराव यांची आणि हार्मोनियमची साथ आहे जयेंद्र जोहरापूरकर यांची. तर ऐकूया नादब्रह्म या

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं गायन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती जयकुमार जयपूरवाले यांची. व्हायोलिनची साथ होती शिरीष भालेराव यांची. आणि हार्मोनियमची साथ होती जयेंद्र जोहरापूरकर यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.